नमः सूर्य सूर्य, नमो चंद्र चंद्र, नमो राज राज, नमो इंद्र इंद्र, नमो अंधकार, नमो तेज तेज, नमो बृंद बृंद, नमो बीज बीज, नमो राज संताम संसात रूपे, नमो परम तत्तं अतत्तं स्वरूपे, नमो जोग जोगे, नमो ज्ञान ज्ञाने, नमो मंत्र मंत्रे, नमो ध्यान ध्याने, नमो युद्ध युद्धे, नमो